सलाहे जप हर निर्मल मेल गवावणिया वारी ज्यो वारी सुखदाता मन वसावणिया हर निर्मला गुरु शब्द सलाही